0: ਮਿਆਰ ਗੜੀ ਦੀਹਾ ਗੜੀ ਸਾਦ ਮਿਨਟ ਸਾਲੀਸ ਅੱਸੀ ਕੁੰਤੂ ਮੈਂ ਗੜੀ ਗਾਉਣ ਕੁਰੀਯ ਮਿਗੇਂਦਾ ਸ਼ੋ ਮੇਂਦ ਸਮ ਕੁਰੀਯ ਦਾਣੀ ਆਦਾਗ ਮਥਿੰ ਏਗਾਰ ਗੜੀ ਬਯਾ ਹਮੇ ਸ਼ੋ ਗੋਲ ਮਿੰਗੇ ਹੁਣ ਤੇ ਨਾ ਗੁਲਾ ਵਾਹਕ ਦੱਕਾ ਲੁੰ ਕੁਰੀਯ ਦਾਣੀ ਮੀ ਸ਼ੋ ਗ ਬੈਵਿਰ ਬਾਂ ਬੇਨੁ ਵਾ ਫਰੈਤ ਕੁੰ ਪੀ ਐਸ ਐਮ ਏ ਆਈ ਡੀ ਐਫ ਐਮ ਨੋਦੀ ਹੈ ਕਿ ਮੈਂ ਪੇਜ ਮੈਸੇਜ ਕੋਲਾ ਏਰੁੰ ਗੋਲ ਮਿੰ ਗੁਲਾ ਲਾਣ ਦੇਨ ਵਾਕੀ ਮੈਸੇਜ ਮ ਇਕਮ ਵਾਣਮ ਸਮਾ ਔਰ ਮਿੰਗੇ ਮੀ ਪੇਜ ਮੈਸੇਜ ਕੋਲੀ ਮ ਏ ਲਵਤਾ ਔਰ ਮਿੰਗੇ ਨੇ ਸਤੇ ਨਾ ਮੈਸੇਜ ਆਇ ਕੀ ਗ ਮੇ ਐਸਾਬੂੰ ਵਾਹਕ ਦੱਕਾ ਲਾਣ ਹੁਣ ਮਿੰਗੇ ਹੁਣ ਤੇਰੀ ਕਾ ਇਕੀ ਕੁਰੀ ਦਾਣੀ ਹੱਜੇ ਆ ਗੁਲੀ ਫੇਮਣ ਅਸਲਾਮ ਦੇਖੋ ਹੱਜਾ
1: ਵਾਲੇਕੁਮ ਸਲਾਮ ਵਰਹਮਤੁਲ ਬਰਕਾਤ ਕੋ ਬਖੀਨ ਹਾਲ ਵਾਹਵਾਲ
0: ਅਲਹਮਦੁਲਿਲਾ ਵਰਨ ਰੰਗ ਹਾਂ ਦਾ ਹਾ ਫੋਰੀ ਗਦੇ
1: ਆ ਦੋ
0: ਆ ਕੋਨ ਤਾ ਕੋ ਆਫਿਸ
1: ਗੇਗਾ ਮਹੀਨ
0: ਗੇਗਾ ਗੇਗੇ ਹਾ ਫੋਰੀ ਗਦੇ ਕੋ ਮਿਲੇਨੀ
1: ਦੇਂ ਕੁੜਾ ਕੁਦਿੰ ਮੁਲੇ ਸੰਤਾ ਅਡੂ ਵੇਨਨ
0: ਆ ਕੁੜਾ ਕੁਦਿੰ ਤਾ ਮਿਮੜੇ ਮੇ ਕੁਜਤ ਏ ਉਲੇਨੀ
1: ਆ ਮਿਗੜੀ ਉਲੇਨੇ ਮੇ ਕੁਜ
0: ਮਿਗੜੀ ਗੇ ਕੁਜ ਮਿਆਰ ਤਿਗੇ ਗ ਕਿਹਾ ਕਿਤਾ ਕੁੜਾ ਕੁਦਿੰ ਏ ਬੋਲੇ
1: ਮਿਵਗੋ ਤੁਰੀ ਮੇ ਕੁਜ
0: ਆ ਮਿਵਗੋ ਤੇਨੋਨੇ ਮਿਹਾਰ ਦੇਂ ਹੱਜੇ ਕੇ ਕਿਤਾ ਕੁੜਾ ਕੁਦਿੰ ਏ ਬੋਲੇ ਹੈ ਸਵਾਲ ਕੀ
1: ਹੱਜੇ ਕੇ ਨੇ ਮੇ ਕੁੜਾ ਕੁਜ
0: ਅਲੇ ਦੇਂ ਤਿਗੇ ਗੋਣੇ ਨੇ ਹੱਜੇ ਕੇ ਕੁੜਾ ਕੁਦਿੰ ਨੇਨੋ ಓಕೆ ಮಿಹಾರ ದೆಂಗೆ ಹೆವಿ ಮಮಿಯದು ಕೊಂಕಮೆ ಹಫ್ತಾ ಬಂದು ಹುಕುರು ಇಯ್ಯ ನಿಮುಣಿ ಮಿಯದು ಮೀ ಹೊಣಿಹಿರು ಹೊಣಿಹಿರುಸ್ತೆ ನಿಮಿಗೆ ದಾಣೆ ಐಕ ಮದಿ ಹೆಂದುಣು ಹಮದೋ ಕೊಂಕಮೆ ಒತಿ
1: ಮಿಹಾರ ವನೆ ಹೆಂದೆ ಮಾಕ ಬೋಡು ಕಮೆಂಡೆ ಹಮ ಕಕ್ಕ ಕಕ್ಕ ಕಾನಿ
0: ಕಕ್ಕ ಕಕ್ಕ ಕೆಯೋ ಒತಿ ಎ ಕೋಚೆ ಮಿಯದು ಒತಿ ಕೆಕ್ಕು
1: ಇದು ಅಸ್ಕೋಲ್ದೆ ಚುಟ್ಟಿಗ ಮಿಹಿರಿ
0: ಎಹೆಂತ ಹೆಂವಿ ಮಮ ಕೆಕ್ಕು ಒತಿ ದೋ
1: ಆಯ್ ಕೊಮ್ಮೆ ದಾನಿ ಒಫೀಸ್ ದಾವೆಗೆ ಚುಟ್ಟಿಗೆ ಹುಟ್ಟಿಸ್ದೆ ಒಫಿ ಹುಕುರ ಕಂಕಮ ಬೈರಿ ವಾಣೆ
0: ಹಜ್ಜ ನುಹುಣ್ಣಾಣೆ ದೋ ಒಫಿ ಹದೆ ಅನ್ನುವಸ್ತಿಬೇವೆ ಅದೋ ಒಫಿ ಹದೆ ನುಲೈ ಹಮ
1: ನೋಣೆ ಹಜ್ಜ ಮೊಳೆ ಮಾರಿದ ತಯ್ಯಾರೋ
0: ಮೌರಜ
1: ಮೌರಜ್ ಹುಟ್ಟಿಸ್ ಕಂಕಮ
0: ಕೊಂತಿ ಮಿಫಾರ್ಗೆ ಮೌರಜ್
1: ಮೀರಾಟು ಮೂವತ್ತಕ ಹುಳ ಬಾಬಾ ಮಾವರೆ
0: ಓ ತೀ ರಾಶು ಹಮೇಕೆ ನೀ ರಾಶು ಮೀ ಹೊಂದ
1: ರಾಶುಗ ಹುರಿ ಹಾಕೆ ಸರುಕಾರ್ಗ ಮೂವತ್ತಕ ಹುಳ ಕೊಮ್ಮೆ ಹರಕುಸ್ ಬಾಬಾ ಮಾವರೆ
0: ಎಹೆಂತ ಕೊಂಕಾಲ ಕಾಣ ಫೆನ್ನಿ
1: ಮುರಿ ಹಚ್ಚ ಪೆನ್ನಾಣಿ ಹುಜಮಾನು ಗೆಚ್ಚ ಮಿಹಾರು ಗೆಚ್ಚಿಸ ದೆಂಗ್ ಹಮ ವಾಣವೆ ಸೋವಾ ಎಮ್ಮೆ ಗಿನ ಬಾವೆ ಹದಾ ಮೀ ಹುನ್ನ ಎಮ್ಮೆ ವಾಹಕೆ ಕಿರೀತ್ ಕೊ ತಾನ್ ಡೆಕರೇಟ್ ಕೊ ಸಾ ಹುನ್ನ ಮೀ ಹುನ್ ಮುಸ ಸಾಯ ಹುರಿ ಹಾಚೆ ಸೋವಾ ಎ ವಾನ ವಾನ
0: ರಹ ಬೆಲುನ್ ಸೊಣ್ಣಾಣೆ
1: ರಹ ಬೆಲುನ್ ಸೊಣ್ಣಾ
0: ಗೆಂದಂ ವೇನು
1: ಆ ಹಮ ಅನ್ನ
0: ರಹ ಬಲಂ ಹಮ ಕೆನೆ ನೋ
1: ಹಮ ಆಫಿಸ ಅನ್ನ ವೇನು ವೆಜ್ಯ ಹಮ ಗೆನ್ನ ಕೊತ
0: ಆಚಾ ತಿ ಕುರಿ ಸಮಾನುಗೆ ಮಿ ಖಾತ ಕೆಚ್ಚೆ ಬುಣಿ ಮದೆ ಹಮ ವರ ರಹ ಬಲಾಲ ಹಿವೆ ಹಿಂಗೆ
1: ನೂನೆ ಕುರಿ ಸಮ ಇಂದಿಯಾರ್ಗ ಸಮ ಎಮ್ಮೆ ಹಿಂಗಿ ಕುರಿ ಸಮಾನುಗೆ ಸೆಮಿ ಹು ಗಣಗೆ ಮೆಸ್ ಕೆಂದಿಯೈ
0: ಮಿಸಾಲಕ ಕೋಚೆ ಹುಣ್ಣಾಣಿ ಏರುಗೆ ಎ ರಹತಕು
1: ವಾಹಕೆ ಕಿ ಕುರಿ ಸಮಾನುಗದೆ ಮಿರಸ ಗಹದಾಯ್ತಿ ಸಾಲೆಂ ರಾಜ್ಯಗೆ ಕಿ ರಾಜರು ಗಹದಾಯ್ತಿ ದೆ ಹುಣ್ಣಾಣ ಹಮ ಹುರಿ ಹಾ ಸಾಮಾನೆ ಮಿ ಹಾ ಮಿಸಾಲಕ
0: ಸೊನ್ನಾಣೆ ओके बराबर हम दें ठीका हल कमिग गे तेरे एरुगे ए राहत हवे सम मिहारुगे कुदिन नवेस एंगी तारफ वे ए बै बैवेस दाने ता दो
1: आ दे मिहु जमान गेट से हमारा फ बहट्टा नी
0: एहें द आ लिबे त मिहारु से कहल तशित काय ची फे लिब हुरे त
1: हुन ना रे हद मेरा सुगा हम वारक गिरन एच हम फोरो आरखा को फहुन ना देन आने हे एच नु लिबन जाम फानो एच वेगन एच सं हमारा मोलो शिगोनो एक हाले थी एक हम एक संगला विक्का हुनाई दे इस जमानों के कुछ दक्कम वगैरह दो
0: आहा सीधा ये जमानों के बेनुं कुरी कहल ताशी थट्टे नो हुरे दो मिहार को मी हम फोरो आफरनम हुरे हम ऐची
1: हाँ हम मीडिया पहाड़ का समझना हुरी हम बहुत तक्कन हम चाय ची तला फो हम हुन्ना नहीं तला पुरुषा अने मी गोदम पुरुषा इकल इक वातर तर कुरी जमानों मी हम बेनुं कुरा चाय ची से सुनना रे हमारी पे
0: ऐहें तवनी गोदम फुशुगे सह
1: वारफो मिदि हप्ता गाय कम हितल फुर साते बोल मर रंगा
0: हितल फु आशदा वसे फणी हुरे ने हितल फुर गे फणी ए ते आशदास बय फोरी एकम गोदम फुर गे से आदि रहे नो बला
1: आही मारा हबलन आदि मेरे संग एरो होरी हा एचे के रह बलन
0: ए असलो एकला आने मी गेरी किरु किरु एचे नुलि बेती दो एरो ए एफुन गे हालनी
1: आ वेदाने कम
0: आ एम किरु सेंगो तं हुन्नाने दो
1: ਹੁੰਨਾ ਨਾ ਮਹੁਰੀ ਆ ਵਤਰ ਕੇ ਸਾ ਕਿਰਸਾ ਕਾਲਸਾ ਗੇਰੀ ਕਿਰਸਾ ਕੋਸਟ ਫੁਰ ਹੁਰੀ ਹਾ ਤੋ ਸੁਣਨਾ ਨਾ ਮ
0: ਕੋਨ ਤਾਰੀ ਹੈ ਗਮਿਓਤੀ
1: 16 ਗੌਨਾ
0: 16 ਆ ਹੈ ਮਤਲੋ ਕੇ ਮੀਹੁ ਵਸਤਾਨੇ ਤਾ ਦੋ
1: ਆ ਨਾ ਅਤੋ ਕੇ ਮੀਹੁ ਮੀਡੀਆ ਪਾ ਸਾ ਵਾਰ ਗਿਨਾ ਐਮ ਗਿਨਾ ਆ ਲੈ ਐਮ ਸਾਰੀ ਗੌਨਾ ਰਹੁਣ ਤਾ ਐਮ ਗਿਨਾ ਆ ਦੇ ਮੀ ਤੋ ਦਾਰਾ ਬੋਦੂ ਮੈਂ ਐਮ ਗਿਨਾ
0: ਓਕੇ ਹਾਂਜ ਕੋਨ ਲਵੇ ਗੇਨਸ ਤੇ ਵੀ रंगलवाने रीत लवे कम को हज्जा बुने बल लवे गे ना हाँ द लवे गे बोते
1: लवा उन लाले दो बार
0: बार एम वी मसी दा हज्जे एम में कम दा लवा आले बुने बो मीवा को तो एम में अड़ो हालम बेनो वाला बो
1: बार बार लवा हूँ ना अड़ो हाँ कम को दही तक ना दे
0: देंगे मेरा आशीजा जहाँ लवे मी हज्जा के स्टाइल एंडो एकम रीति वाने कम मम्मी पालनी इंगे ಮಿಬುನಿ ಹಜ್ ಆಮಕೊಂ ಎದೇ ಜಮಾನುಗೆ ಲವೆ ನುನೆ ಫಹುಗೆ ಲವೆ ಕೆ ಮಿಜೆ ಹಾದೆನಿ
1: ಫಹುಗೆ ಲವೆ ಸಮುದ ಲವೈನ್ ಹೊರದಾನೆ
0: ಹಿಂಗಾವ ಬಲಮಾದೊ ಹಮ ಇವ್ವಾಲ ದೇ ಹಿವ್ವಣಿ ಮಿ ಲವ ಇಂಗೆ ಮಿಹಾರ ಅಡೋ ಹಂತಿ ಬಿ ಹುರಿ ಹಾಕು ದಿನ್ನ ಶಾ ಏಕೀಗ ಮಿ ಲವ ಮಿಜೆ ಹಾಲದೆನಿ ಓಕೆ ಮಕೇಲಾಣ